0: गिलास तुम कुफा भी
1: हमको मनु का नातु कुन वे अथो मार पेम सारा सारा जान ले रान ते मिला तो बेचा का लेती हो ते बाम मिसी सके ने तो कठान जान ले रान बची चाले ने फाव ना ते वे अंधुआ फाना रूफानी संभूला ना दिस अच्छा मारने यो चिरे अंको आ रावट सो मिस पोतोरे री तो कुंबा पोतोरे जाम मजा का चिर मार मार मसापचा ओट सयाठान अठान मिस दे अब चालो लोग सेवा सैनो फाउल है ना ये तो कुम्बा आरुष मानचिक
2: आ रनाम को मनुष्य ना सो निफाउल है ना वे नेतनी फंडे काम से दे वे नेतनी फामरों ना फुट्स अफ्ता सा वे माकास कनी रान जो चले सका पारास मिचिरो चोचन आय आ Raha ohatra zao raha makasika ny jiro zao de izay tenenina zay mihitsy hoe mila hatsarana ny poto ny olana koa zany matetika tsy mahaenika an'le zavatra ilain'ny le mpanjifa zany ny inona moa le herinaratra aizay tamintsika de eo amin'izay zao no mila hoe atsarana ihany koa zany
3: tsy hitako ity zany evatra ny evavoajanahary mihitsy ko efa le toetrandro mihitsy tsy tokony andorondoro ala zany nonae mila soloana ny teo anjiramamba efatra nainy ndray zany mba avoaizina amin'izay jiro de lestasy te rehefa enjany nefa ny vidinjiro tsy miaina zany ny fanatsaran'ny kalitao ampiasainy zany mba tsaratsara ny amin'ny mpanjifa
4: olo firenena be dia be na afaka vaolana raisina fanajana ny tontolo iainana zao voalohany indrindra mba tsy manana ny toetrandro tsy mikorotana zany de lasa ritra angamba de manaraka izany finansena angamba ny jirama finansena bebe kokoa ie tena reny mihitsy na ary ny important be amin'la resaka sécurité ohatra ny mody arivy ianao de maizina be ny na hoe e resaka tuo zao zay mety tsaiko na hoe zay koa ny olana ny amin'izao hoe tsy mampatonga ny rano mety resaka fahasimbahana
0: saotra tomboko lahy saotra tomboko vavy.